जित हर जित हर सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा सदा

लभे गुरुविया ए भोजन अलभ है संतो लभे गुरुविया लभे गुरुविया Yeah.

ദിവസി ചർപ്പടശാന്തതാവ് പ്രസാദ് അമൃത് കർമ്മേ അമൃത് ധർമ്മേ ഖല ജോഗേ ജല ഭോഗേ ജല രാജേ അടൽ സാജേ ഖല ധർമ്മം കർമ്മം സർവം ദാത സർവം ജ്ഞാതാ സർവം പാനേ സർവം മാനേ സർവം പ്രാണം സർവം ത്രാണം സർവം ഭൂതാ സർവം ജുഗതാ സർവം ദേവം സർവം ദേവം സർവം കാലേ സർവം പാലേ രുആല ശാന്തതാവ് പ്രസാദ് ആദ്രൂപനാദമൂർദയോന്പുർഖ പാരു സർവമാന്തരമാന്ദേവേവാദുധാരു സർവപാലുക സർവകാലുക സർവഗോപനകാലു ജത്ര തത്രവരാജീയവദൂദ്രൂപ്രസാലു നാമഠാമന ജാതിജാകരൂപരംഗനരേഖ ആദ്പുർഖദാർമൂർദയോനാദശേഖ ദേശവർണപേശജാകരൂപരേഖനരാഗു ജത്ര തത്ര ദിശാഭിസഹുഫലയോനരാഗു നാമകാമഹീനപേഖദാമൂന ജാഹി സർവമാന സർവതരമാന സദൈവമാന്തതായ ഏകമൂർധൻ ഏകദർശന കേന്ദ്രൂപാന് ഏകഖില ഖില ഖില ഖിലന അന്തകോഫര ഏകദേവ ന ജാനീ ജയ ബേദർഗദേവ രൂപരംഗന ജാത് പാത സുജാനീ ജയ ജേവ താത്മാതന ജാതി ജാക്കർ ജനമരണവഹീന ചക്രബക്കർ ഫിരചതൃ ജാക്ക് മാനഹീ പ്രതീന ലോക ചൗദാംഗേ വിഖൈ ജഗ ജാപി ജയ ജാപു ആദിദേവനാദ് മൂർത്ത് സാപ്യു സവിജയൻ താപ പാരംഭേദ ബ്രാഹ്മ്യാ കഹനേദ് ബാഹത് പാർമ രൂപ പുനീത മൂർത്ത പൂർണ്ണ പുരുഖ പാർ സർവസ്വരച്യോസ്യം പഞ്ജനഹാർ കാലഹീൻ കലാസംയുക്ത കൽപുരുഖ ദേശ ധർമ്മതാമസ പർമരാത ഭൂതലാഖ ഭേഷ അംഗരാഗന രംഗജാക്കജാത് ബാധന നാമം ഗർഭഗഞ്ജന ദോഷ പഞ്ജന മുക്തദായക കാമ ആപ്രൂപമീ കാനോസ്തത ഏകപുരുഖവതൂത ഗർഭഗഞ്ജന സർവപഞ്ജന ആദ്രൂപസൂത ആംഗഹീന ഭംഗനാദമേകപുരുഖ പാരു സർവലായക സർവകായകോ സർവഗോപ്രത പാരു സർവഗന്ത സർവഹന്ത സർവദയാന ഏകോ സർവശാസ്ത്രന ജാനീ ജയ രൂപരംഗരേഖ പരം വേദ ബ്രാണ ജാക്കഹേ നേത് പാകത നേത കോട് സിമൃത ബ്രാണ ശാസ്ത്ര നയാവൈ വോ ചേത് മത് പാര ശാന്ത തവ് പ്രസാദ് ഗുണഗണവധാര മഹമാപാര ആസന പങ്കോപമാനാംഗ അനുഭവ പ്രകാശ നിസ്ദനാശ രാജൻ ബാഹാനുഷാ രാജന് രാജപാനന് പാന ദീപാന ദീപമഹാന് ഇന്ദ്രാണ ഇന്ദ്രബാലാന് ബാലുരംഗാനരംഗ കാലാന് കാല അനുഭൂതയാംഗ അപാപാംഗ ഗർഭിത പാര ഗുണഗണവധാര മുൻഗണ പ്രണാമ നിരപേനകാം ആത്തദോത് പ്രചാണ്ഡ മതികാതയാഖാണ്ഡ കർമ്മദൃഷ്ടധർമ്മം സർവപരനാട്യ ആണരാണ്ട ബാഡയാചരീശാന്ത ഉദവ് പ്രസാദ് ഗോബിന്ദേ മകന്ദേ ഉദാരിയ പാരേ ഹരിയങ്കരിയങ്കർനാമേ കാമേ ഭുജംഗ പ്രയാത് ശാന്ത ചതുർജകര കർത്ത ചതുർജകര ഹർത്ത ചതുർജകര ദാനേ ചതുർജകര ജാനേ ചതുർചക്ര ഭരതി ചതുർചക്ര ഭരതി ചതുർചക്ര പാലേ ചതുർചക്ര കാലേ ചതുർചക്ര പാസേ ചതുർചക്ര വാസേ ചതുർചക്ര മാനേ ചതുർചക്ര ദാനേ ചാചരീ ഛന്ദ ന സത്ര ന മിത്ര ന പരമ ന പിത്ര ന കർമ്മ ന കായ ജന്മ അജായ ന ചിത്ര ന മിത്ര പരയ പവിത്രയ പ്രതിസാദി സദൃശ കൃഷ ഭഗവതി ഛാന്ദ തവ് പ്രസാദ് കഥതി ਕਿਆ ਸਜ ਦੇਸਾ ਕਿਆ ਪਿਜ ਬੇਸਾ ਕਿਆ ਗੰਜ ਕਰਮੈ ਕਿਆ ਪੰਜ ਪਰਮੈ ਕਿਆ ਪਿਜ ਲੋਕੈ ਕਿਆ ਤਦ ਸੁਖੈ ਕਿਆ ਬਦੂਤ ਵਰਣੈ ਕਿਵੇ ਭੂਤ ਕਰਨੈ ਕਿ ਰਾਜੰ ਪ੍ਰਵਾਹੈ ਕਿ ਧਰਮੰ ਤੁਜੈ ਕਿ ਅਸੋਕ ਵਰਣੈ ਕਿ ਸਰਬਾ ਭਰਣੈ ਕਿ ਜਗਦੰ ਕ੍ਰਤੀਆਂ ਕਿ ਛਤਰੰ ਛਤਰੀਐ ਕਿ ਬ੍ਰਹਮੰ ਸਰੂਪੈ ਕਿ ਅਨੁਪਾਵ ਨੂਪੈ ਕਿ ਆਦ ਦੇਵੈ ਕਿ ਆਪ ਬੇਵੈ ਕਿ ਚਤੁਰੰਗ ਵਿਹੀਨੈ ਕਿ ਕੈ ਦੀਨੈ ਕਿ ਰੋਜ ਰਜਾ ਕਰਿ ਮਰਿਹਾ ਕੈ ਕਿ ਪਾਕ ਬੇਹੈ ਵੈ ਕਿ ਗੈ ਬੁਲ ਗੈ ਵੈ ਕਿ ਆਪ ਬੋਲ ਗਨਾਹੈ ਕਿ ਸ਼ਾਹ ਨਿਸ਼ਾਹੈ ਕਿ ਕਾਰਨ ਕੁਨੈਂਦੈ ਕਿ ਰੋਜੀ ਦਹਿੰਦੈ ਕਿ ਰਾਜ ਕਰੀਮ ਹੈ ਕਿ ਕਰਮੰ ਕਰੀਮ ਹੈ ਕਿ ਸਰਬੰ ਕਲੀਐ ਕਿ ਸਰਬੰ ਦਲੀਐ ਕਿ ਸਰਵਤਰ ਮਾਨਿਆ ਕਿ ਸਰਵਤਰ ਦਾਨਿਆ ਕਿ ਸਰਵਤਰ ਗਾਉਣੈ ਕਿ ਸਰਵਤਰ ਪਾਉਣੈ ਕਿ ਸਰਵਤਰ ਦੇਸੈ ਕਿ ਸਰਵਤਰ ਬੇਸੈ ਕਿ ਸਰਵਤਰ ਰਾਜੈ ਕਿ ਸਰਵਤਰ ਸਾਜੈ ਕਿ ਸਰਵਤਰ ਦੀਨੈ ਕਿ ਸਰਵਤਰ ਲੀਨੈ ਕਿ ਸਰਵਤਰ ਜਾਹੁ ਕਿ ਸਰਵਤਰ ਪਾਹੁ ਕੇ ਸਰਵਤਰ ਦੇਸੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਬੇਸੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਕਾਲੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਪਾਲੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਹੰਤਾ ਕੇ ਸਰਵਤਰ ਗੰਤਾ ਕੇ ਸਰਵਤਰ ਪੇਖੀ ਕੇ ਸਰਵਤਰ ਪੇਖੀ ਕੇ ਸਰਵਤਰ ਕਾਜੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਰਾਜੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਸੁਖੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਪੋਖੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਦ੍ਰਾਣੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਪ੍ਰਾਣੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਦੇਸੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਬੇਸੈ ਕੇ ਸਰਵਤਰ ਮਾਨਿਆ ਸਦੈਵ ਪ੍ਰਧਾਨੇ ਆਏਂਗੇ ਸਰਵਤਰ ਜਾਪੇ ਆਏਂਗੇ ਸਰਵਤਰ ਥਾਪੇ ਆਏਂਗੇ ਸਰਵਤਰ ਪਾਨ ਆਏਂਗੇ ਸਰਵਤਰ ਮਾਨੇ
केसर्वत्र इंद्रय केसर्वत्र चंद्रय केसर्वंगली मैं के बरमंग फही मैं के अकलोला मैं के सर्वकला मैं के ओसनो वजू है तमाम रजू है हमेश सलाम है सलीक समदा मैं गनीवल सकास्ता गरीबल परास्ता है बलंदल मकान है जमीन उल जमान बलंदल मकान है जमीन उल जमान है तमीज उल तमाम है रजू अल नधान है हरी फल जी मारिया के जकी नानी कल द्रांग है भेद है भांग है जी जल नवाज है गनीवल खराज है निरोगत स्वरूप है धर्मोगत भूत है प्रभुक्त प्रवाह है सुजोत सदा है सदैव स्वरूप है भेदी अनूप है समस्त उपराज है सदा सर्वसाज है समास्तल सलाम है सदैव काम है निर्वाद स्वरूप है गा दैन ऊप है ओंगा स्वरूप है नाथ स्वरूप है नंगी नामे त्रिपंगी त्रिकामे त्रिवर्गं त्रिवादे गंजे अगाधे सुभं सर्वभाग्य सुसर्वा निरागे त्रिभुग स्वरूप है सजय सूत है गणकं प्रणाश है प्रथियोल निवास है गणर्क प्रथियोल प्रवास है निरुक्त प्रवाह है सदैव सदा है विभुक्त स्वरूप है प्रजोक्त अनूप है निरुक्त सदा है विभुक्त प्रवाह है अनुक्त स्वरूप है प्रजोक्त अनूप है जाचरी छंद अपांग है अनांग है बेघा लेख है परम कर्म है नाद है जुगाद है अजय है भय भूत है दूत है ना शब्द असंत है बंध है अभगत है विरक्त है नाश है प्रकाश है निचंत है सुनंत है लेख देख है लेख है पीख टाय गाय संभ है गम है नीला नाद है नित सुनत जात है जात है चरपट छंद तक प्रसाद सर्वंग हंता सर्वंग गंता सर्वंग ख्याता सर्वंग ज्ञाता सर्वंग हरता सर्वंग करता सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग गर्भंग सर्वंग तर्वंग सर्वंग युक्ता सर्वंग मुक्ता प्रसावल छंद दव प्रसाद नमो नरकनाशे सदैव प्रकाशे नंगंग स्वरूप अभंगंग विभूते परमाथ परमाथे सदा सर्वसाथे अगाध स्वरूप निर्वाद विभूते अनंगी अनामे त्रिभंगी त्रिकामे निरभंगी स्वरूप सर्वंगी अनूपे न पुत्र न पुत्र न सदर न मित्र न दाते न माते न जाते न बाते नरसाकं श्रीकं मितोमी कहें सदैव प्रभाय जय जय भगवती छंद दव प्रसाद हे जहर जूर है कि हा जह जूर है मेसल सलाम है समात लकलाम है कि सब दिमाग है कि ओसलों चराग है कि कामल करीम है कि राज करीम है कि रोजी दें दें कि राज करें दें करीम कमाल है कि ओसलों जमाल है कि नीमल कराज है गरीबल निवाज है हरी फल सिकान है रासल पकान है कलंक प्रणास है समात निवास है अगंजल गनी मर जाए करहीम है समात जवाह है कि साहब गिराए कि नरक प्रणास है बैस तुल निवास है सर्वलगवान है मीस उलवान है तमाम तमीज है समाज तुल जी है परम परमीश है समाज तुल दीस है दीसल अलीख है मीसल पीख है

रखो प्रसन्न अष्टपदी अविनाशी प्रभ मन है राख मानुख की तू प्रीत त्याग तिस्ते परै नाही किछ कोय सर्व निरंतर एको सोय।